0: एमबीसीच्या घड्याला आता दुपारची ठीक आहे सारी बरं वाजली आहेत.
1: स्वर तरंग
2: स्वर तरंग, स्वर तरंग.

करार झाल्याप्रमाणे आज पुनश्च आमची भेट होत आहे स्वर तरंग या कार्यक्रमात. तेव्हा आनंदी मनाने या कार्यक्रमाची शुभ सुरुवात आम्ही या सुंदर सरस्वती स्तुतीने करीत आहोत. अष्टपैलू गायिका आशा.

ही सुंदर सरस्वती स्तुति आपण ऐकत होता रसिक श्रोत्यानो अष्टपैलू गायिका आशा भोसले यांच्या सुरील आवाजात. स्वरतरंग कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून आपल्यासाठी आम्ही वाजवित आहोत हे पुढील भावगीत, श्रावणात घणनिळा बरसला. आणि हे गीत आपल्या सुरील आवाजात व्यक्त केले आहेत स्वरचंद्रिका अनुराधा

स्वरतरंग या कार्यक्रमातील यावेळची भेट म्हणजे रसिक हो हिरकणी चित्रपटातून घेतलेले हे भावपूर्ण गीत अमित राज व मधुरा कुंभार या दोघांच्या सुमधुर आवाजात जगणं हे न्यारं झालं जी. तर चला यापुढील गीताचा लाभ घेऊ या क्षणी.

0: सांजगारवा या गीत संग्रहातून घेतलेले श्रेष्ठ कवी सौमित्र यांची ही रचना चला ऐकूया यावेळी मिलिंद इंगळे यांच्या मधाळ आवाजामध्ये.
1: एके दिवशी संध्याकाळी हळूच ती अशी अचानक आली

युंतुम या चित्रपट गीताचा आस्वाद तुम्ही अवश्य घेतलात. संगीतप्रेमी श्रोत्यांनो अशी आशा आहे. तर सरतरंग कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत आम्ही पोचलो आहोत. तर आजचा आमचा प्रवास इथेच थांबूया. याच गाण्यासह उद्या पुनश्च भेटूया याच कार्यक्रमात. तोपर्यंत विशेष काळजी घ्या, आनंदी राहा, सुरक्षित राहा. या सद्भावनेनेच मी तुमची रजा घेते. शुभ दिन व नमस्कार.

0: रजनीगंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस पर रजनीगंधा।
1: नमस्कार, श्रोतनु श्री सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर रजनीगंधा कार्यक्रमात। मी तुमच्या अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतनु, फक्त 20 मिनिटांचा कार्यक्रम आहे, तेव्हा पटकन कार्यक्रमाची सुरुवात करूया एका भक्तिगीताने।

श्रोतृ याक्षणी या मराठी गाण्यांच्या प्रवासात जाऊया आठवणींच्या गावात आणि ऐकूया आशा भोसले यांच्या सुमधुर आवाजात पुढचं गाणं, याचा आस्वाद घ्या.

श्रोतनो, पुढचं गाणं ऐकण्यात ही सुविचाराचे दोन ओळे फक्त तुमच्यासाठी. प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही, प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही आणि संकटांना घाबरून नौका पार होत नाही. तेव्हा श्रोतनो, या सुविचारानंतर ऐकू.

श्रोतनो पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या, आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.